क्षेत्रात सब दरात खायला लागत आहे. किसन आपण सहाय लागत होता. एक पंधर किसन बहिणीमध्ये समस्येची दृष्टी लागल्या. घर सरळ जो अगमन प्रक्रियेत नेतन आपण जी मुलीला प्रतिक्रिया